0: का माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छमक छलो, तू माझा